0: യമപി ഭവിതുമർഹത. ഉത്തരപ്രധാനകാലേ ഗൃഹരാജ്യമന്ത്രി നിത്യാനന്ദ രായ പ്രാവോചത് യത് ഏതത് സംശോധനം ഭാരതസ്യ ആത്മനേ രാഷ്ട്രീയ ചേതനായൈ സാംസ്കൃതിക ന്യാസായ സഹൈവ സ്വതന്ത്രതാ സംഗ്രാമസ്യ ആദർശേഭ്യശ്ച സാമൂഹിക പ്രതിബദ്ധതാം ദർശയതി.
1: राष्ट्रीय की अपमान पर इस विधेयक के माध्यम से दंडनीय प्रावधान करने का विचार हुआ है. वर्तमान संशोधन का उद्देश्य राष्ट्र गीत वंदे मातरम के जानबूझकर किए गए अपमान को भी उसी प्रकार के दंडनीय बनाया जाए जैसा कि वर्तमान कानून में है. हर भारतवासी के राष्ट्र प्रेम का उद्घोष है वंदे मातरम, विकसित भारत का संकल्प है वंदे मातरम.
0: ओडिशा राज्ये अतिवृष्ट्या उच्छ्वसित नदीभिश्च विकट जलौघस्थितिः दुरापद्यते. यस्माद् हेतोः चत्वारः जनाः मृत्युमुपगताः, सहैव चतुर्लक्षाधिकाः जनाः प्रभाविताः अभवन्. श्रावणमासस्य वार्षिकी कावडयात्रा अद्यारभ्य प्रवर्तते. अस्यां यात्रायां भक्ताः गङ्गाजलमानेतुम् उत्तराखण्डस्य हरिद्वार गोमुख गङ्गोत्री इत्यादिषु तीर्थस्थलेषु गच्छन्ति. अस्याः विशालयात्रायाः सुव्यवस्थायै उत्तराखण्ड उत्तर प्रदेश सर्वकाराभ्यां व्यापक प्रबन्धाः प्रकल्पिताः इति वार्ताः.

0: വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചിക നിധിഹ ജാഹ. ആദൌ മുഖ്യാഹ വാർത്താഹ. സംസദി വന്ദേ മാതരം ഗീതായ വൈധാനിക സംരക്ഷണ വിധേയക പാരിതം ഗതഃ. ലോക്സഭായാം കാര്യാചരണം ച സ്ഥഗിതം. പ്രശ്നപത്ര കദാചാര നിരോധായ സംശോധന വിധേയക രാജ്യസഭായാം വിചാരാധീനഃ. ദില്ലി ഛാത്ര പ്രദർശനേ ദ്രുത കാര്യബലസ്യ ആയുധവൃത്തം സുരക്ഷിതം രക്ഷയിതും സർവോച്ച ന്യായാലയസ്യ ആദേശഃ. മഹാരാഷ്ട്ര തെലങ്കാന വിദർഭ പശ്ചിമ മധ്യപ്രദേശ രാജ്യേഷു അതി വൃഷ്ടിപര രക്ത സഞ്ചേതന ഉദ്ഘോഷിത ഋതു വിജ്ഞാന വിഭാഗേന. അപ്പി ച ഗ്ലാസ്കോ രാഷ്ട്രമണ്ഡല ക്രീഡാസു ഭാരതസ്യ കുന്ത പ്രക്ഷേപകാഃ നീരജ ചോപ്ര രോഹിത യാദവഃ യശ്വീര സിംഹശ്ച അന്തിമ ചരണെ പ്രവിഷ്ടവന്തഃ. അഥ വാർത്താഹ വിശദീകൃത്യ. സംസദാ രാഷ്ട്രീയ ഗൗരവ അപമാന നിവാരണ വിധേയക ഷഡ്വിംശത്യധിക ദ്വിസഹസ്രതമ പാരിതഃ. ഗൃഹരാജ്യമന്ത്രിണ നിത്യാനന്ദ റായേണ സംശോധനാർത്ഥം അയം വിധേയക ഉപസ്ഥാപിതഃ. രാഷ്ട്രഗീതായ രാഷ്ട്രഗാനേന സമം വൈധാനിക സുരക്ഷാ പ്രദാനം വിധേയകസ്യാസ്യ മുഖ്യോദ്ദേശ്യം വർത്തതെ. എതാദൃശേഷു അപരാധേഷു ത്രിവർഷാത്മകഃ കാരാവാസഃ ദ്രവ്യദണ്ഡഃ ഉതവാ ഉഭയമപി ഭവിതും അർഹതഃ. ഉത്തരപ്രദാനകാലേ ഗൃഹരാജ്യമന്ത്രി നിത്യാനന്ദരായഃ പ്രാവോചത് യത് ഏതത് സംശോധനം ഭാരതസ്യ ആത്മനെ രാഷ്ട്രീയചേതനായൈ സാംസ്കൃതിക ന്യാസായ സഹൈവ സ്വതന്ത്രതാ സംഗ്രാമസ്യ ആദർശേഭ്യശ്ച സാമൂഹിക പ്രതിബദ്ധതാം ദർശയതി. സഹ പ്രാവോചത് യത് ഏകസപ്തത്യധിക ഏകോനവിംശതിതമേ പ്രവർത്തിതേന അധിനിയമേന രാഷ്ട്രഗാനസ്യ ആദരാർത്ഥം പ്രാവധാനാനി വിഹിതാനി. ഇതഃ പ്രാക് ചർച്ചായാം ഭാഗം ഭജന്തി ഡിഎംകെ ദലസ്യ കെ കനിമോജി ഇത്യേഷാ അസ്യ വിധേയകസ്യ വിരോധം അകരോത്. തയാ കഥിതം യദയം ദേശേ ജനാനാം വിഭജനം കരോതി. അപരപക്ഷി വിധേയകസ്യ സമർത്ഥനം കുർവൻ ബിജെപി ദലസ്യ സംബിത് പാത്ര ന്യഗാദീത് യത് അയം വിധേയക അതീവ മഹത്വപൂർണ വർത്തതെ. സഹ അകഥയത് യത് കേന്ദ്ര സർവകാരഃ ഗതവർഷസ്യ നവംബർ മാസതഃ രാഷ്ട്രഗീതസ്യ സാർധൈകശത ജയന്തീം രാഷ്ട്രീയോത്സവരൂപേണ സമാചരതി. സഹൈവ നരേന്ദ്രമോദി സർവകാരഃ അനേന വിധേയകേന രാഷ്ട്രഗീതായ വൈധാനിക സുരക്ഷാം പ്രദദാതി. രാജ്യസഭായാമദ്യ സാർവജനിക പരീക്ഷാ അനുചിത സാധന നിവാരണ സംശോധന വിധേയകം വിചാരണായ പാരണായ ച സംസദ് പട്ടലെ ഉപസ്ഥാപിതം. ഹ്യഃ വിധേയകഃ ലോക്സഭായാം പാരിതം ഗതഃ. മധ്യാഹ്നോത്തരം യദാ സദനസ്യ ഉപവേശനം പുനഃ ആരബ്ധം തദാ രാജ്യമന്ത്രി ഡോക്ടർ ജിതേന്ദ്ര സിംഹഃ വിധേയകം വിചാരണാർത്ഥം ഉപസ്ഥാപിതവാൻ. സഭാപതിഃ സിപി രാധാകൃഷ്ണനസ്യ വിധേയകസ്യ ചർച്ചായൈ സപ്തഹോരാണാം സമയഃ നിർധാരിതഃ ഇതി വ്യജ്ഞാപയത്. വിധേയകസ്യാസ്യ മുഖ്യാഃ നിയമാഃ താവത് കഠോരദണ്ഡവിധാനം യത്ര ഹി അപരാധിഭ്യഃ ദശവർഷാണി യാവത് കാരാവാസഃ ദശകോടിരൂപ്യകാണാം ദണ്ഡഃ സമ്പത്തേഃ അധിഗ്രഹണം ച വിഹിതമസ്തി. അന്യതസ്തി ത്വരിതന്യായാലയാനാം സ്ഥാപനാ യത്ര ശീഘ്രന്യായ സുനിശ്ചേതും വിശിഷ്ട ത്വരിത ന്യായാലയാനാം സ്ഥാപന രാജ്യസർവകാരൈഃ ഭവിതവ്യം. അന്തേ ച വർത്തതെ നിയത കാലസീമ യത്ര ആരക്ഷിസ്ഥാനേ സൂചനാ പഞ്ജീകരണാത് മാസദ്വയാഭ്യന്തരെ അന്വേഷണം പൂർണം ഭവേത്. അഭിയോഗപത്ര പ്രസ്താവനാത് പരം മാസത്രയാഭ്യന്തരെ എവ നിർണയോ ച ഭവേത്. വിധേയകം ഉപസ്ഥാപയൻ ഡോക്ടർ ജിതേന്ദ്ര സിംഹ പ്രാവോചത് യത് വിധേയക ഛാത്ര യുവകാനാം ഹിതരക്ഷണായ സർവകാരസ്യ ഉച്ചതമ പ്രതിബദ്ധതായാഃ പുനഃ പുഷ്ടിം കരോതി. പരീക്ഷാ കദാചാരം പ്രശ്നപത്ര ഗോപ്യതാ ഭംഗം പ്രതി ച മോദി സർവകാരസ്യ ശൂന്യ സഹിഷ്ണുതായാഃ ദൃഢ സങ്കല്പോ വർത്തതെ. अपरत्र चर्चाया प्रारंभम कुर्वन् राज्यसभाया प्रतिपक्षी नेता मल्लिकार्जुन खड़गे आक्षेपम अकरोत् यत् सर्वकारेण अस्मिन् विधेयके केवलं बाह्य परिवर्तनमेव कृतम् येन परीक्षा कदाचारस्य पूर्ण निरोधो नैव भविष्यति। सः प्रोक्तवान् यत् यद्यपि कांग्रेस दलम् अस्य विधेयकस्य समर्थनं करोति तथापि पारदर्शी परीक्षा सुनिश्चेतुम् अस्मिन् इतोपि कठोर नियमानाम् अभावो दृश्यते। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। सर्वोच्च न्यायालयेन अद्य केन्द्र सर्वकाराय प्रोक्तम् यत् नीट प्रश्नपत्र गोप्यता भंग प्रकरणे नवदिल्ल्याः जंतर मंतर स्थले विनियोजितस्य द्रुत कार्य बलस्य आयुधवृत्तं सुरक्षिततया स्थापनीयमिति। सर्वोच्च न्यायालयेन विधि व्यवस्था पालनाय पैलेट गन इत्याख्यस्य प्रयोगे पूर्ण प्रतिबंधस्य याचनामधिकृत्य प्रश्नः उत्थापितः। न्यायालयेन आरक्षक अनुसंधान विकासाभिकरण संस्थायाः परामर्शमधिकृत्य कथितं यत् आरक्षिणः असाधारण स्थितिषु पैलेट गन इत्यस्य प्रयोगार्थम् अधिकृताः सन्ति। मुख्य न्यायाधीशस्य सूर्यकांतस्य सहैव न्यायाधीशयोः जायमाल बागची वी मोहन इत्येतेषां पीठिकया दिल्ली सर्वकाराय अपि आदिष्टम् यत् विरोध प्रदर्शनेषु ये भुशुण्डिकया व्रणिताः अभवन् तेभ्यः उत्तम चिकित्सा सौविध्यं प्रदातव्यमिति। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य मध्य महाराष्ट्र तेलंगाना विदर्भ पश्चिम मध्य प्रदेश राज्येषु अतिवृष्टेः संभावनां प्रकटय्य रेड अलर्ट इति रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता। विभागेनानेन आगामी दिनद्वयाभ्यन्तरे अरुणाचल प्रदेशे केरल माहे क्षेत्रेषु राजस्थान राज्ये च मेघ गर्जन विद्युत्पातं समेत्य अतिवृष्टेः पूर्वसूचना प्रकटीकृता। उत्तर पूर्व भारते अपि आगामीषु द्वित्रि दिनेषु तीव्र प्रभंजन सहित विद्युतपातेन सह प्रबल वृष्टिः सेत्स्यति इति विभागेन अनुमानितम्। अत्रांतरे राष्ट्रीय राजधान्यां नवदिल्ल्यामपि आगामीषु द्वित्रि दिनेषु मेघ वर्षणस्य संभावना वर्तते। रक्षामंत्री राजनाथ सिंहः अद्य नवदिल्ल्यां आईएएसवी त्रिवेणी इत्याख्यस्य सर्व महिला नौकायान अभियान दलस्य सदस्याभिः सह संवादम् अकरोत्। तासां चाद्भुताम् उपलब्धिम् अदम्य संकल्पं च भूरिशः प्रशंसन्स। अवसरेऽस्मिन् रक्षामंत्री अवदत् यत् तासां साफल्यपूर्णं सागर तरण अभियानं राष्ट्राय गौरवस्य विषयः वर्तते। श्रीसिंहः प्रोदीरितवान् यत् दलस्य एषा अलौकिकी उपलब्धिः वर्तते।
1: आपने इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती। आपने यह सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती।
0: पाकिस्तानाधिकृते जम्मू कश्मीरे सोमवासरे पाक सुरक्षा बलैः शान्तिपूर्ण प्रदर्शनकारिणां विरुध्य नृशंस कार्याचरणं पश्चात् अद्य चत्वारिंशत् जनानां निधनानन्तरम् अपि उग्र विरोध प्रदर्शनं निरन्तरं प्रवर्तते। जेएएसी इत्याख्याया संस्थया सम्बद्धाः सामाजिक माध्यम संकेताः आक्षेपम् अकुर्वन् यत् पाक सुरक्षा बलैः प्रदर्शनकारिणाम् उपरि घातक शस्त्राणि प्रयुक्तानि। जेएएसी संस्थया संयुक्त राष्ट्र संघाय अन्ताराष्ट्रिय मानवाधिकार संघटनेभ्यः च साग्रहम् आवेदितं यत् ते अस्मिन् विषये शीघ्रमेव हस्तक्षेपं कुर्युः। ग्लास्गो नगरे आयोजितासु राष्ट्रमण्डल क्रीडासु भारतस्य प्रसिद्धः कुन्त प्रक्षेपकः नीरज चोपड़ा स्वस्थानं सुरक्षितम् अकरोत् इति वार्ताः।
2: ഇനി പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.